चकर थी रप सुबह वां बुधो पिया जी एफ एम 88 जे नेटवर्क तां मां जो मेज़बान नेमतुल्लाह जूणे जो अवां जी ख़िदमत में हाज़िर ऐं साईं जा असांजे अॼु जे प्रोग्राम जो सवाल तमामु आसान आहे। सवाल इहो आहे त ATM जेका मशीन आहे उन जो फुल नालो कहिड़ो आहे, यानी शॉर्ट में लिखियलु आहे उन जो फुल फॉर्म छा आहे। ATM जो जेको फुल फॉर्म आहे उन जो सही जवाबु तव्हां ॿुधाए सघो था मैसेज में इनबॉक्स में असांजे मोकिले सघो था, फेसबुक ते ऐं मोबाइल जे नंबर ते बि तव्हां असांखे ॿुधाए सघो था। असांजो मोबाइल नंबर आहे 0333221322888। त साईं मुंहिंजा वरी पाण ॻाल्हि कंदासीं इश्क जी, प्यार जी। त प्यारु आहे त संसार, प्यारु हिकु अहिड़ो जज़्बो आहे जंहिंखे सम्झण लाइ लफ़्ज़नि जी ज़रूरत नाहे हूंदी, छो त पंहिंजो प्यारु हिकु ख़ुशबू आहे जंहिंखे महसूसु करे सघिजे थो, बयानु नथो करे सघिजे। प्यारु हिकु पोतर रिश्तो आहे ऐं उहो रूहनि, दिलनि, ज़हननि जे मेलाप ऐं उमिरि आहांगी जो नालो आहे। प्यार जो पेच ऐं पेचरो अणांगो ज़रूरु आहे, पर साईं जा पोइ बि उन जी सात समात ऐं सुरूर उन में समायल हूंदो आहे। प्यारु कबो न आहे, साईं जा प्यारु थी वेंदो आहे ऐं प्यार जे बदिले प्यारु घुरणु न घुरिजे। प्यारु ऑटोमेटिक हूंदो आहे, मशीन वांगुरु उहो थी वेंदो आहे। कंहिं जो शायरी चंद सुठियूं आहिनि त प्यारु ॾेई पोइ प्यारु घुरी थो, हैफ़ हुजे उस्ताद, आशिक़ु नाहीं शायदि आहीं को वॾो वापारी। त साईं मुंहिंजा इहा ॻाल्हि आहे प्यार जी, इहा ॻाल्हि आहे इश्क जी।